मन तन पावणिया तू मेरा पर्वत तू मेरा ओला तुम संग लवै ना लावणिया रहाव तेरा कीता जिस लागै मीठा घट घट पार ब्रह्म तिन जन दीठा थान थनंतर तू है इको एक वरतावणिया सगल मनोरथ तू देवन हारा भगती पाए परे पन।

गुर मिले तृष्णा यज्ञ बुझाए, गुर ते शांत वसै मन आए, गुर ते पवित्र पावन सोचो होए, गुर ते शब्द मलावा होए, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहिए दाता एक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआर री महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारे जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।

तेरी तुझ ही माही समाही, इतने जन्म भूल परे से, जा पाया ता भूले नाही, जाका कार्ज सोई पर जाने, जे गुर कै शब्द।

मन सुख पावह हर हर जस कहत, जे प्रसाद तेरे सगल सिदर ढाके, मन चरनी पार ठाकर प्रभ ताके, जे प्रसाद तुझ

या देखा सूझ बूझ ना पावे, बिन नावे मन तृप्त ना आवे, जो जन्मे से रोग व्यापे, हमे माया दुख संतापे, से जन बाचे जो प्रभ राखे, सतगुर सेव अमृत रस चाखे, चल तो मन राखे अमृत चाखे, सतगुर सेव अमृत शब्द पाखे, साचे शब्द मुक्त गत पाई, नानक विचों

आसा बैठत उठत सोवत जागत विसर नाही तू सास ग्रासा रहाऊ राख राख शरण प्रभ अपनी।